0: पुणेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: खाबों का सफर आरजे सनी के साथ.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्रांनो तुमच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो। आज माहिती आहे काय आहे? आज आपली महिला एक्सप्रेस आहे। आज आपली

दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल. बघा ना, जागतिक महिला दिन. महिला, महिला म्हणजे कोण? हिला वगळा कवडी मुलापरी राहील आपलं मनुष्याचं जिण, ती असते महिला. दिवस रात्री काबाड कष्ट करते, ती असते स्त्री. आणि बापाचा करारीपणा आणि आईची सोज्वळता जिच्यामध्ये असते, ती म्हणजे बाप आणि आई यांचं मिलन म्हणजे बाई. अशा या स्त्रीची कहाणी अत्यंत महत्वाची आहे, दमदार आहे, आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना प्रेरणा द्यायची अशी नक्कीच आहे. रेडिओ पुणे देवाज 107.8 FM वतीने समस्त स्त्री वर्गाला, सर्व अलंकार मैत्रिणींना, भगिनींना पुणे देवाज 107.8 FM देतोय मानाचा मानाचा मानाचा मानाचा गुजरा. आता आरजे जगदीश वळतोय आपल्या आजच्या म्हणजे प्रयोग क्रमांक 194 बर का मित्रांनो, 6 बाकी 2000 साठी, 200 साठी माफ करा. आणि या 6 झाले की आपण 200 टप्पा ओलांडणार आणि आपल्या कार्यक्रमामध्ये, कार्यक्रमाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचं पान आपल्याला प्राप्त होणार. वळूया आजच्या पहिल्याच अलगकडे, ज्या गेल्या 15 दिवसापासून अलग पाठवत होत्या, पाऊन महिन्यापासून, पण या ना त्या कारणाने त्यांची अलग घ्यायची राहिली होती. जागतिक महिला दिनानिमित्त आरजे जगदीश तुमची माफी मागतोय. अलगकार सुलभा सत्तुरवार पुणे. आपण शिवशाहीर आहात, शिवव्याख्यान देता, शिवव्याख्यात आहात, अभिमान आहे आम्हाला आणि तुम्हाला आधीच मानाचा मुजरा. ऐकूया अलगकार सुलभा लिहितात, घराच्या टेरेसवर कुंड्यांमधून विविध प्रकारची रोपे लावताना ती तिच्या छोट्या लेकाला सोबत घे, त्याला प्रत्येक रोपाची समजेल अशी माहिती सांगत असे. आज त्याने लाडीतपणे तिच्या गळ्यात हात घालून म्हटले, आई आपण माझ्या वाढदिवसाला रोपे वाटूया. ओहो, अलंकार सुलभाम, सुलभ पद्धतीने तुम्ही वृक्षारोपणाचं, त्याचबरोबर त्या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचं, जंगल निर्माण करण्याचं, खरं म्हणजे मी म्हणतो आणि जंगलामुळे सगळीकडे मंगल होईल हा वसाच तुम्ही त्या लहान मुलाच्या हाती दिलात. म्हणजे म्हणतात ना, जिच्या हाती दोरी ती जगाला उद्धारी, जिच्या हाती पाण्याची दोरी असते ती जगाला उद्धारी. आई संस्कार देते, ती सगळ्यांची आई असते, तुमची आमची असते श्यामची आई. वा अलगकार सुलभा, मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले शाळीग्राम पुणे येथून अलगकार, ज्या काव्य रसिका टोपण नावाने लिहितात आणि त्यांची ख्याती आहे, त्या अलगकार सौ रसिका आनंद शाळीग्राम. अलगकार रसिका पुणे द्यावा 107.8 FM अलगची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात प्रथमच अलग पाठवल्याबद्दल स्वागत, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. नियमितपणे अलग पाठवत राहा, एकापेक्षा एक सुंदर. अलगकार रसिका लिहितात, शोधू कुठे, दररोज न चुकता सकाळी 7 वाजता आम्ही दोघेही बस स्टॉपवर यायचो, नजरेने एकमेकांशी बोलायचो, पावसात एकाच छत्रीत थांबायचो, एकाच कपात कॉफी प्यायचो. पण आज तो दिसला नाही, त्याचा फोनही बंद होता, न जाणे तो कुठे गेला होता. अन अचानक तो आला, नजरेने बोलला आणि क्षणार्धात दिसेन असा झाला. अलगकार रसिक काय म्हणावं त्याला, त्याच्या येण्याला, त्याच्या निघून जाण्याला, त्याच्या असण्याला, त्याच्या नसण्याला, त्याने मनावर केलेल्या गारुडाला आणि अचानक त्या ठिकाणी आयुष्यात निर्माण केलेल्या पोकळीला काय म्हणावं तरी काय. बरं, शोधावं कुठे, का शोधायचं असाही प्रश्न आहे. का शोधायचं म्हणजे इथे नाहीये, तिथे असेल, तिथे नाहीये, तिथे असेल म्हणून. आणि एकत्र चहा प्यायचे, कॉफी प्यायची, कॉफी हा पावसाळ्यात कॉफी आणखी मस्त लागते बरं का मंडळी, तर एका छत्रीत, आणि ती तर काय धमालच असते. मग आता शोधू कुठे असा प्रश्न पडलाय. अलगकार रसिका, रसिका मान्य अशी अलग तुम्ही पाठवलीत अगदी पहिल्याच फटक्यामध्ये, तुम्ही आम्हा सगळ्यांना जिंकलत. वळूया पुढच्या अलगकडे, कोथरूड पुणे येथून आपल्याकडे अलग पाठवली आहे अलगकार स्वाती गोखले. महत्वाच्या वेळेसच तुम्ही अशा दांड्या मारता हो कामावर मावशी, ती कामवाल्या मावशीनं बोलली. आणि मग माझ्या येळेचं कसं काय ठरवायचं होत आई. वा वा अलगकार स्वाती, खरंच सगळ्या महिला सारख्याच नाही का, तिला घरी येऊन काम करावं लागतं, तिला दुसऱ्याच्या घरी काम करावं लागतं, म्हणजे रांधा वाडा उष्टी काढा हे तिच्या पाचवीला पुजलेलंच आहे.

आणि अचानक दांड्या मारता म्हणजे पुन्हा एकदा प्रश्न असा आहे, स्त्री दुसऱ्या स्त्रीला कधी समजून घेणार? आणि तिने समजून घेतलं तर मग तिचं दुर्दैव कोण समजून घेणार? तिची व्यथा कोण समजून घेणार? म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त अगदी अनाहूतपणे अचानकपणे योगायोगाने अशा अलग पाठवल्या जातात, अगदी योगायोगाने न ठरवता. पण प्रश्न मला आवडला. आणि मग माझ्या येळेचं कसं काय ठरवायचं होत आई? खरंच आहे. वळूया पुढच्या अलगकडे. ठाणे येथून अलगकार सौ प्राची मेतकर लिहितात, आपल्या कुटुंबाला वेळ देता यावं म्हणून तिने स्वेच्छानिवृत्ती घेतली. उतार वयात तिच्यासाठी मात्र कुणाकडेच वेळ नव्हता. तिने समाज सेवेचे व्रत हाती घेतले. वा, अलगकर प्राची बाणाचा मुजरा तिच्या समाजसेवेसाठी, आणि तिने कोणाकडे वेळ मागितला नाही यासाठी सुद्धा. म्हणजे खरं म्हणजे स्त्रीचं अस्तित्व, स्त्रीचं स्वत्व, स्त्रीचं सत्व, स्त्रीचं असणं हे सगळं आता तिच्यासाठी जगला असेल ना, तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने वुमन एम्पावरमेंट, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण आणि स्त्री पुरुष समानता नांदायला सुरुवात होईल. अलगकर प्राची खूप सुंदर, अप्रतिम. चला तर वळूया पुढच्या अलगकडे. पुढचे अलग पाठवले सांगली येथून अलगकर अरुण गर्जे यांनी. मुलं मोठी झाली तेव्हा मी माझं लिखाण पुन्हा सुरू करावं म्हणते. अगं नको पडू त्या लिखाणाच्या मोहात. आणि कोण वाचणार आहे तुझ्या त्या कविता? न का कुणी वाचेना, पण माझे मनातील विचार तर कागदावर उमटतील आणि लिखाणामुळे मिळणारे समाधान तुला सांगून नाही कळायचे. अलग करोना गेल्यावर मी एक वाक्य सांगितलं होतं, बघा पटतंय का? व्हा व्यक्त व्हा सशक्त. खरंच आहे, कोण वाचो न वाचो, कोणी स्तुती करो न करो, कोणाला आवडो न आवडो, आपण द्यायला काय जात आहे. अलकर ऋषाने मागच्याला मला असं म्हणाल्या की अमुक अमुक व्यक्तीने त्यांना सांगितलं तुम्ही फक्त फेसबुकसाठी लिहिता. हो लिहिते मी फेसबुकसाठी, काय हरकत आहे? मग मी तुमच्यासाठी लिहायचं का? तुम्ही माझ्यासाठी कधी लिहिलं का? असा प्रश्न का विचारू नये स्त्रीने? स्त्रीने त्या ठिकाणी गंभीरपणे या सगळ्या गोष्टींकडे का पाहू नये असा प्रश्न आरजी जगदीशच्या मनात आला. तुम्हालाही खरं म्हणजे ठामपणे उत्तर दिल्याबद्दल मानाचा मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलगकडे. मडगाव गोवा येथून अलगकर पूर्णिमा देसाई लिहितात, त्या दोन्ही वयस्कर बाईंनी एका कार्यक्रमात मोठ्या दिमाखात आपापले विचार मांडले. एकीने स्वतः सावित्रीबाई फुले रंगवली तर दुसरीने भगवद्गीतेचे पाठ पडले. भाषण संपवून मानधन व सवलत बॅगेत भरून निघून स्मित हास्य करत बाहेर पडल्या. इतक्यात सिक्युरिटी धावत येत म्हणाला की या दोघी त्या नाहीत, यांनी खोटी माहिती पुरवली. आयोजकांना खरा प्रकार समजला व डोक्यावर हात मारायची वेळ आली. अलगकर पौर्णिमा, मला मात्र मनातल्या हसू आलं की कसं बनवलं, पण काय हरकत आहे? सावित्रीबाई रंगवली, साहू रंगवली आणि दुसरीने भगवद्गीता, मग त्या तुमच्या येणाऱ्या पाहुण्यापेक्षा या श्रेष्ठ नाहीत का? आणि का फसवलं असेल, का असं बनवलं असेल? कारण तुम्ही या माणसांमधलं कर्तृत्व, या स्त्रियांमधलं कर्तृत्व कधी ओळखलं नसेल म्हणून. फक्त अलगकर पौर्णिमा, मला तुम्हाला एक सूचना द्यायची आहे, अलग नियमितपणे पाठवा. महिन्यातून एकदा ते तुमची अलग येणं आवश्यक आहे. वळ या पुढच्या अलगकडे जी आपल्याला पाठवली आहे. अंधेरी मुंबई येथून अलगकर अनुराधा जोशी लिहितात, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून एकटीने तिने मुलाला मोठे केले. हुशारच तो, पुढे परदेशी गेला, लग्न केले, नातू झाला, आलाच नाही. त्यांची वाट पाहणाऱ्या तिला एक दिवस आश्रमाची गाडी घेऊन कळली आणि नंतर कळलं घर विकलंय. अलगकर अनुराधा, खरं म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त ही अलग घेऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण सर्व स्त्रियांनी ऐकायला हवं की आपण ज्या करंट्यांना जन्म दिला तेच करंटे, ते कपाळ करंटे, ते उरफाट्या काळजाचे, आपल्याला कसं देशोधडी लावतात हे सगळ्यांना कळावं म्हणून ही अलग घेणं गरजेचं आहे. पण मला इथे मानाचा मुजरा द्यायचा आहे, तिने मुलाला लहानाचं मोठं केलं, तिला कारण ती एकटी होती. वळूया पुढच्या अलगकडे. अंजय टोपणनावाने लिहिलेल्या रत्नागिरी येथील अलगकर अंजली वेंगुर्लेकर लिहितात, आज महिला दिनाचे औचित्य साधून एका महिलाश्रमात ती चार शब्द बोलायला उभी होती. समोर बसलेल्या महिलांमध्ये तिला लढण्याची जिद्द दिसत होती. ती शांतपणे म्हणाली, स्वतःमध्ये सीतेसारखी सहनशीलता आणि राणी लक्ष्मीबाईसारखी स्व अस्तित्व टिकवण्याची जिद्द नेहमी ठेवा. अलगकर अंजली, तुमच्या या भाषणातील तिला 100 पैकी 100 गुण आणि मानाचा मुजरा. खरंच सीतेसारखं सहनशील हवं, पण इतकं शोषित असावं का? हा आधुनिक काळात प्रश्न विचारायला हवा.
आणि राणी लक्ष्मीबाईसारखं स्व अस्तित्व टिकवण्याची जिद्द मात्र तुम्हा अम्मा म्हणजे सर्वच स्त्रियांमध्ये असणं ही काळाची गरज आहे बरं का महिलांनो. लक्षात घ्या, अलकर अंजली यांनी खरं म्हणजे कुसुमांजली शब्दांजली तुम्हाला दिलेली आहे आणि ती ओंजळ तुम्ही सगळ्यांनी जपून ठेवायला हवी. वळू या पुढच्या अलककडे. तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथून अलककर अनुपमा या टोपणाने लिहिणाऱ्या अलककर सौ स्वाती कारले लिहितात. खूप कष्टाने मेहनतीने तिने मुलाला शिकवले. अंगात मुळातच कला असलेल्या मुलाने पुढे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. आज त्याचा व्यवसाय नावारूपाला आलेला पाहून सर्वत्र कौतुक आणि त्याचे नाव घेतले जाते. वा अलककर स्वाती नक्षत्र आहात, अनुपम अशा आहात आणि तुमच्या अलकमध्ये कारल्याचा कडवटपणा नाहीये तर कारलं चावून चावून खाल्ल्यानंतर येणारा रसाळपणा त्याच्यात आहे. म्हणजे मेहनत केल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण तुम्ही सांगितलं. तिला आणि मुलाला दोघांनाही मानाचा मुजरा आणि मला खात्री आहे आईला आईचा ऊर कौतुकाने अभिमानाने भरून आला असेल. वळू या पुढच्या अलककडे. कर्नाटक बेंगलोर येथून अलककार परवीन कौसर लिहितात. तिला रोज खिडकीतून बाहेरचे जग बघायला आवडायचे. सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्या, कामावर जाणारे लोक, शाळेला जाणारी मुले, भाजीवाले हे सर्व आनंदाने ती खिडकीतून पाहायची. जन्मजात दृष्टी नसलेल्या तिला हे जग तिच्या मनाच्या खिडकीतून फार सुंदर दिसायचे. अलककार परवीन अलग वाचता वाचता कळलं किती मनाच्या डोळ्यांनी पाहायची. वा मनाच्या डोळ्यांनी पाहायची, किती सुंदर विचार अलककार परवीन पेरलात. मला वाटतं सकारात्मकतेचं अत्यंत उत्तम उदाहरण मे तुमची अलक, तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुजरा. वळू या पुढच्या अलककडे. जे आपल्याला पाठवले लिहिली आहे पुणे येथून अलककार चंद्रकला गांधीले यांनी. अलककार चंद्रकला लिहितात, आठवडाभर घर सांभाळत असते, फक्त एक दिवस ती स्वतःचे छंद जोपासण्यासाठी बाहेर जाते. दिवसभर त्याचा फोन येत होता, घरी कधी येणार आहेस, फक्त एवढंच. तिचा तो आठवड्यात एक दिवस तिच्यासाठी असतो हे त्याला कधी कळणार. अलककार चंद्रकला खरंच चंद्रकलाने वाढतो असं म्हणतो आपण आणि तो कलेकलेने वाढतो. मग तारकेने चांदणीने कलेकलेने कधी वाढायचं आणि तिने स्वतःसाठी कधी जगायचं. उत्तम दमदार विचार मांडलात, खूप खूप छान. ऐकूया पुणे येथील अलककार अस्मिता मेहता लिहितात, उतावीळपणे आपला संसार म्हणून आलेले लेकीला समजावून सांगताना वडील म्हणाले, थोडं सबुरी घेतलं असतंस तर आज मैत्रिणीसारखी तूही आनंदात राहिली असतीस, थोडी घाईच झाली नाही का. अलककार अस्मिता त्या वडिलांना म्हणावं, तुम्हाला काय ठाऊक तिच्या वाट्याला नेमकं काय आलं असेल, तिने त्या ठिकाणी काय भोगलं असेल, तिने आताताईपणा केलाय की तिने योग्य निर्णय घेतलाय हे तिचं तिला माहिती. तिने संसार केलाय आणि तिने केलेला संसार हा नक्की त्या ठिकाणी तिला समजलं असेल, तिच्या लक्षात आलं असेल. मला वाटतं हे जास्त महत्वाचं आहे आणि तेच आपण नेमकं विसरलो. आपल्याला बोलणं ठीक आहे. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, म्हणजे अलककार मैत्रिणीनो कुठेही जाऊ नका, अलककार भगिनीनो कुठेही जाऊ नका. चहा घ्या, स्वतः घेऊ नका, नवऱ्याला बनवायला सांगा, घरच्यांना बनवायला सांगा, पकोडे बनवायला सांगा आणि मी अल्पशी विश्रांती घेतो आणि लगेच येतो. तुम्ही मात्र ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM. आणि तुम्ही आता आरजे जगदीप सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये. अलक तुमची, रसिक श्रोते हो, झलक आमची. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज खरंच आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. नवसर्जनाचं नवसृजनाचं प्रतीक असलेली स्त्री, त्या स्त्रीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी भविष्याचा उषःकाल असतो. अशी स्त्री, या स्त्रीला, या महिलेला मानवंदना देण्याचा आजचा दिवस, अर्थात जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन. आणि 8 मार्च 2026 प्रयोग क्रमांक अलकची झलक 194, आणि प्रयोग क्रमांक 194 हा आपण पुणेरी आवाज 107.8 FM ने खास महिलांसाठी आयोजित केला. आणि आज आरजे जगदीशला प्रचंड आनंद होतोय. सर्वच्या सर्व अलक ह्या आपण अलककार मैत्रिणींच्या घेतलेल्या आहेत, अलककार भगिनींच्या घेतलेल्या आहेत, आणि मला खात्री आहे त्या अलककार मित्रांनाही आवडत असतील. म्हणून तमाम अलककार पुरुष मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज तुमच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे. तुम्हाला भावलेली, तुम्हाला आवडलेली अलक, तिच्याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही आवर्जून समूहात पाठवा. माझा नामोल्लेख केला नाही तरी चालेल, पण त्या अलककार मैत्रिणीला, भगिनीला पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं कर्तव्य आज तुमचं, आमचं, सगळ्यांचं आहे. आता आरजे जगदीश वळतोय प्रयोग क्रमांक 194 मधील पुढच्या अलककडे, जी आपल्याला पाठवली आहे पुणे येथून अलककार निलिमा नातू यांनी. मैत्रिणीचा नवरा अपघातात वारला म्हणून ती जरा उशिरा तिला भेटायला गेली. घरात आरशाचे नवीन कपाट पाहिले, तिने आश्चर्याने मैत्रिणीला विचारले. तिने सांगितले, एकाकीपणा जाणवत होता, मग त्या आरशातलं प्रतिबिंब पाहून कुणीतरी सोबतीला आहे असा भास होतो, मनाला आधार वाटतो. अलग का निलिमा, एकटेपण, एकाकीपण, खायला उठतं आणि ते दूर सारण्याचा हा अभिनव प्रयोग मला आवडला. एकटेपण खायला उठत असतं, एकटेपण नकोसं होतं, असह्य वेदना होतात, मनाला डागण्या बसतात.

आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी हा अनोखा उपक्रम खरंच चांगला आहे. म्हणजे इतरत्र जाण्यापेक्षा स्वतःमध्येच वेळ घालवला, स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं, तर काही वेळानंतर तेच प्रतिबिंब आपल्याशी बोलायला लागेल आणि आपल्याला काही प्रश्न विचारेल. अलक्का निलिमा अगदी तुमच्या नातूंपर्यंत अशा प्रकारची परंपरा टिकेल याची खात्री मला वाटतं. वर्षाश्रेय टोपण नावाने नागपूर येथून अलक्कारस वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात, आईने दिलेला आशीर्वाद घेऊन ती सासरी आली पण प्रत्येक वेळी मनाविरुद्ध घडत होते. तिथले वातावरण, खाण्याच्या सवयी सगळे वेगळे होते. तेव्हा तिला आई आठवायची. काही वर्षांनी पुढे तिने तिचे संस्कार मुलीत उतरवले आणि मनासारखे वातावरण तयार केले. वा वा, अलकर वर्षा समयोचित अलग आहे. म्हणजे परंपरा कशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे न्यावी, खरं म्हणजे ते स्त्रीच जाणे, ते आईच जाणे. म्हणून आजीची परंपरा आईकडे, आईची परंपरा मुलीकडे, मुलीची परंपरा तिच्या मुलीकडे, म्हणजे अगदी परंपरागत तो वारसा सुरू असतो. फक्त मला एकच खंत वाटते की स्त्रीला केवढा मोठा त्याग करावा लागतो. तिला ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो ते घर सोडून दुसरीकडे जावं लागतं. खरंच अलकर वर्षा, शुभाशीर्वादाचा वर्षाव या सगळ्या महिलांवर व्हावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. व या पुढच्या अलकडे जे आपल्याला पाठवले, विद्यारणी या टोपण नावाने लिहिणाऱ्या तारगाव सातारा येथील अलकार सौ विद्या मलवडकर अर्थात प्रथम प्रबोधकार प्रबोध जनक. अलकार विद्या लिहितात, अचानक त्याने लावलेला रंग तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडवून गेला. आज कित्येक वर्षाने तो पुन्हा आला, यावेळी मात्र तिने स्वतःहून त्याच्याकडून रंग लावून घेतला, त्याच्या प्रेम तपस्येचे फळ. अलक्य विद्या, प्रबोध आणि अलक याच्यामध्ये थोडासा फरक आहे. शेवटची ओळ टाळली असती तरी चाललं असतं, कारण आपली इथे तात्पर्य सांगण्याची काही आवश्यकताच नाही. पण मला तुमचं कौतुक करायचं आहे, तुम्ही नुसत्या प्रबोधकार नाही आहात, तुम्ही अनेक समूहांवर सातत्यपूर्ण लिहिता, स्वतःसाठी वेळ देता, कुटुंबासाठी खस्ता खाता, एक आदर्श गृहिणी तुमच्यामध्ये मला दिसते. आणि जेव्हा मी भेटलो तुम्हाला त्यावेळेला मला खरंच खूप धन्य धन्य झाल्यासारखं वाटलं. आणि आईचं दर्शन तर मनमोहक होतं, माझ्या मनाला मोहून टाकणारं होतं. अलकर विद्या, तुमची प्रगती अशीच होत राहो, हीच ईश्वर चरणी अपेक्षा. फक्त मला तरी काय ती अलग बदल असं म्हणायचं आहे की खरंच प्रेम तपस्येचं फळ उशिरा कवेना मिळतं, म्हणजे त्याने समजून घ्यायला पाहिजे तिला रंग आवडत नसेल म्हणून तिने अवहेरला असेल, पण प्रेमाचा रंग तिने स्वीकारला आणि म्हणून जोपर्यंत स्त्रीच्या मनासारखं होत नाही तोपर्यंत स्त्री राजी होत नाही. अशा प्रकारची तुमची अलक आहे आणि तुम्ही अलककर विद्या संविधान दूत म्हणून काम करताय, हे तर खरंच तुम्हाला मानाचा मुद्रा देण्यासाठी अत्यंत महत्वाचं कारण आहे. सर्वच स्त्रियांना पुणे आवाज 107.8 FM कडून मानाचा मुद्रा. तुम्ही कर्तृत्ववान आहात, तुम्ही आहात म्हणून आम्ही पुरुष आहोत ही जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. अलकार सौ शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणे, माफ करा प्रथमच वनगे कुटुंबियांच्या अलक असं न म्हणता मला आज फक्त अलकार शैलजा यांची अलक घ्यावी लागते. पण मला खात्री आहे अलकार महेंद्र, अलकार शैलजांची म्हणजे आपल्या सुविद्य पत्नीची अलक कान टवकारांना ऐकतील, तिला ऐकवतील आणि मग ऐकवतील म्हणजे अलक ऐकवतील, तिचं कौतुक करतील आणि मग पाणीपुरी खायला बाहेर घेऊन जातील. अलकर शैलजा लिहितात, डोंगरात वणवा अपसुक लागतो आणि अपसुक विजतो, मात्र मनातल्या वणव्याला विजवायला प्रेमाचे दोन अश्रूही पुरतात. पण तिच्या मनातल्या वणव्याचं काय? अलकर शैलजा, तुम्हाला परवाचीच गोष्ट सांगतो, सर्वोत्तम अलक कोणाच्या ऐकायच्या वाचायच्या असं मला एका अलकार नवीन अलकारांनी प्रश्न विचारला. तुमचे नाव मी त्याच्यामध्ये लिहिलं कारण तुमच्या अलकमध्ये प्रगल्भता प्रौढत्व येत चाललंय. फक्त आता थोडस अजून कथेकडे येत चला, तो बाज एकदा तुम्हाला कळला की तुम्ही सर्वोत्तम अलकार व्हाल आणि मला खात्री आहे तुम्ही व्हालच, कारण तुमच्या जिद्दीला, तुमच्या ध्येयपूर्तीला मी जवळून अनुभवलेला आहे तळेगाव दाभाडे येथे अमरदीप सरांच्या कार्यक्रमात. आणि तुमच्या अहोनच्या, तुमच्या पाठीशी असणाऱ्या खंबीरपणाला सुद्धा मी अनुभवलंय बरं का. अलकर शैलजा, त्यांना सांगा पुढच्या
म्हणजे 15 दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या दोघांचे अलग सादर होतील, त्यावेळेला प्रयोग क्रमांक 196 असेल. वळू या पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले धानोरी पुणे 15 येथून अलगकर श्रावणी संदीप गुंड लिहितात. मी आपल्या लग्न मंडपात नटून तटून बसले होते आणि समोरून तू वरात घेऊन आलास. माझा फोन वाजला, मी भानावर आले. माझ्या आई बाबांनी आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे, तू आनंदाने म्हणालास. अलगकर श्रावणी, आई वडिलांची परवानगी ही खरी पोचपावती असते आपल्या प्रेमासाठी, आणि आई वडिलांच्या परवानगी शिवाय काहीच करू नये असं माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे. कारण जो आई वडिलांना त्यागतो, अवहेरतो, त्यांची अवहेलना करतो, तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही. पण ही आनंदाची बातमी तुम्ही दिली, खूपच छान. वळू या पुढच्या अलगकडे. नेरूळ नवी मुंबई येथून अलगकर शैलजा करोडे लिहितात. दान. सगळी पूजा सागर संगीत पार पडल्यानंतर ब्राह्मण भोजनासाठी ती शिदा घेऊन जात होती. रस्त्यावर मांडलेल्या डोंबाऱ्याच्या खेळातील मुलगी दोरीवर चढत नव्हती, भुकेने गलिगात्र होती. आज खेळली नाहीस पोरी तर परत उपाशी राहावं लागेल, तिने ऐकलं मात्र आणि हातातली शिदा डोंबाडीला दिला. अलगकार शैलजा 100 पैकी 100 गुण आणि तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे जो आपुले, म्हणावे आपुले साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. ही संत तुकोक्ती अत्यंत प्रसिद्ध आहे. रंजल्या गांजलेला आपलंसं म्हणा, त्यांना आपलंसं करा. ब्राह्मण कमवणारच आहे, त्यालाही द्या, त्यालाही दिलं पाहिजे, कारण त्याने त्याचं काम केलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण तिला उपाशी ठेवलं पाहिजे. वळू या पुढच्या अलगकडे, जे आपल्याला पाठवले. कोल्हापूर येथून अलगकार सौ रोहिणी अमोल पराडकर. एक काम सरळ करता येत नाही म्हणून आर्किटेक्चर असलेला नवरा तिला सर्वांसमोर घालून पाडून बोलला आणि हे तिच्या खूप जिवाला लागले. आज मात्र तिला दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर ECG आलेली सरळ रेषा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अलगकार रोहिणी, रोहिणी नक्षत्रात तुम्ही खरंच आहे. आता सरकली, आता सरकून काय उपयोग. आता बिचारीचं आयुष्य त्या ठिकाणी तुझे ऐकून ऐकून, टोमणे ऐकून ऐकून आता ती व्हीलचेअरवर गेली, ती व्हेंटिलेटरवर गेली. आता तुला पश्चाताप होऊन तू काय करणार. पण चला कमीत कमी पश्चाताप झाला, काही टोणग्यांना पश्चातापही होत नाही. वळू या पुढच्या अलगकडे. पारोळा तामसवाडी येथून अलगकार सौ संगीता भिकन अमृतकर. खूप वर्षानंतर आपल्याकडे अलग पाठवतात आणि लिहितात. ती गोड परी अंगणात खेळत होती. खेळणारी इवलीशी परी अचानक गायब झाली. आई बाबा सैरावर धावत सुटले, सगळीकडे शोध घेतला. थोड्याच वेळात वातावरण सुन्न झाले. अत्याचार करून मृतदेह सोडून तो पसार झाला होता. अलगकार संगीता अमृतकर, नका नका हो अशा अलग पाठवू नका. आधीच स्त्रियांच्या अबालवृद्धांच्या, अबालवृद्ध स्त्रियांच्या आयुष्याला दुःख प्रचंड आहे, व्यथा वेदना प्रचंड आहेत. आणि लहान चिमुरड्या पोरींना अत्याचार करणाऱ्यांचं लिंग छाटून टाकावं असं माझं स्पष्ट मत आहे. भर चौकामध्ये त्यांना फासर लटकवावं असं माझं स्पष्ट मत आहे. चौरंगी शिक्षा द्यावी असं माझं स्पष्ट मत आहे. पण तुमच्यासाठी एक सूचना आहे, अलग मात्र 15 दिवसानंतर एकदा पाठवत चला. वळू या पुढच्या अलगकडे. जे आपल्याला पाठवले सोलापूर येथून अलगकार सौ विद्या चव्हाण माने. कोसळणाऱ्या पावसात आज ती धरणीच्या कुशीत शिरून आपले अमाप दुःख रिक्त करत होती. मुलांच्या सुखासाठी अहोरात्र झगडणाऱ्या त्या विधवा माऊलीची व्यथा पाहून आज आबाळही हेलावले होते. विधांच्या कडकडाटात तिच्या दाबून ठेवलेल्या हुंदक्यांनी रौद्ररूप धारण केले खरे, पण पाऊस थांबला तेव्हा तिचे डोळे अधिकच लखलखत होते. ती कोसळली नव्हती तर मातीशी एकरूप होऊन उद्याच्या संघर्षासाठी पुन्हा कणखर होऊन उभी राहणार होती. अलगकर विद्या पैकीच्या पैकी गुण आणि मानाचा मानाचा मुजरा. ही खरी स्त्री, ही खरी महिला. मैं हिला डालूंगी सबको, मी सगळ्यांना हलवून टाकेन असं ठामपणे म्हटलं पाहिजे. मला वाटतं तर खऱ्या अर्थाने स्त्री दाक्षिण्य स्वभाव पुरुषांच्या मनामध्ये उतरेल आणि स्त्रियांना सगळ्याच स्त्री पुरुष अगदी कणखरपणे तिच्या पाठीशी उभे राहतील आणि तिला अधिक खंबीर कणखर बनवतील. वळू या पुढच्या अलगकडे. नागपूर येथून अलगकर उज्ज्वला धांडे लिहितात. प्रामाणिक नियुक्ती. त्या दिवशी एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर या पदासाठी नियुक्ती होती. CEO साहेबांनी पात्र उमेदवारांना बोलावून काही बिया दिल्या. एका महिन्याच्या मुदतीने झाड घेऊन येण्यास सांगितले. सर्व ठरलेल्या दिवशी सुंदर ताजी बहरलेली झाडं घेऊन आले, परंतु एक कर्मचारी एका कोपऱ्यात फक्त कुंडी घेऊन उभा होता. पुढच्या अनाउन्समेंट मध्ये मॅनेजरच्या पोस्टसाठी त्याचेच नाव अनाउन्स करण्यात आले. वा वा अलगकर उज्ज्वला, उज्ज्वल भवितव्य आहे तुम्हाला. काय प्लॉट लिहिला आहे,
खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी तुम्ही कथा लिहिलेत आणि तुम्ही त्या ठिकाणी एक खरं म्हणजे एक त्या ठिकाणी परिपाठ एक वस्तुपाठ घालून दिलात की अशी अलग छोट्यात छोटी लिहिता येते आणि मोठा असे सांगता येतो. जास्तीत जास्त शब्द वापरण्यापेक्षा कमीत कमी शब्द वापरून म्हणजे इथे काहीच गरज नाही. तो ती कुंडी घेऊन उभा होता, बी आलं होतं की नाही आलं होतं, बाकीच्यांचं काय मला वाटते सांगण्याची आवश्यकताच नाही, इतकी उत्तम तुमची अलक आहे. वळूया पुढच्या अलककडे. चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात. पडद्यामागचे तिचे काम कोणाच्या लक्षात येत नव्हते. एक दिवस मॅडमने घरी येऊन पाहिले, कर्तृत्ववान महिला म्हणून पुरस्कृत केले. तिला आणखी एक प्रेरणा मिळाली जोमाने काम करण्यास. अलंकार कल्पना तिला आणखी प्रेरणा मिळाली जोमाने काम करण्यास नसतं म्हटलं तरी चाललं असतं. कर्तृत्ववान महिला म्हणून पुरस्कृत केले इथपर्यंत तुमची अलग संपली. आणि खरं म्हणजे पडद्यामागची स्त्री कोणालाच दिसत नाही. आत्ता सुद्धा बघा ना, अलंकार उज्ज्वला धांडे यांच्या अलक मधील, खरं म्हणजे अलंकार उज्ज्वला तुम्हाला मानाचा मुद्रा दिलाच आहे परत देतो, आणि त्या कर्मचाऱ्याने ती कुंडी, त्या कुंडीत काय आहे याच्या मागचा विचार करायला लावणारी अलक आहे. इथे सुद्धा तिने काम केलं आणि तिचं काम कोणाच्याही लक्षात आलं नाही. मॅडमने घरी येऊन पाहिलं, हे मॅडमचं पाहणं म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं कौतुक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी तर म्हणतो स्त्री स्त्रीच्या बाजूला ज्याला उभी राहील, स्त्री स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, त्यावेळेला अत्यंत उत्तम दिवस चांगले दिवस स्त्रीला येतील. अलकप्रेमी रसिक श्रोते, 8 मार्च 2026 प्रयोग क्रमांक 194 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरजे जगदीश सादर करतोय शेवटची अलक जी आपल्याला पाठवले नेल्लूर आंध्र प्रदेश येथून अलककार सौ वनमाला औटी हत्वळणे. सकाळी सकाळी बाबा त्याला बोलले, अरे सरकारी जॉबसाठी तुझी निवड झाली, तुला काही दिवस पडीक अविकसित अशा खेड्यात जावं लागणार असेल तर काय करशील. मुलाने बापाला हसून उत्तर दिले, मिळालेल्या संधीचे जर सोने करता आले नाही तर त्या संधीचे माती व्हायला वेळ लागत नाही. आणि बापाला मुलाचे उत्तर समजले, त्यांनी मुलाच्या हातात जॉब लेटर दिले. वा अलकर वनमाला, तुमच्या गळ्यात त्या ठिकाणी त्या नोकरीची माळा. खरंच उत्तम. आणि उत्तम उत्तर, उत्तम गोष्ट उत्तम प्रकारे सांगितली, संदेश दिलात आणि तोही अगदी छुप्या पद्धतीने. अलकप्रेमी रसिक श्रोते, सर्व अलककार स्त्रियांना मानाचा मानाचा मुजरा. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आपण सारेने करूया आणि त्यांची पूजा नव्हे तर त्यांची व्यथा वेदना समजून घेऊन त्यांना समजून घेऊया. चला अधिक वेळ न घालवता आरजे जगदीश तुमची रजा घेतो. भेटू पुढच्या रविवारी न चुकता पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या कार्यक्रमात अलगची झलक. तुमच्या लाडक्या आरजेला म्हणजे आरजे जगदीशला अनुमती द्या. धन्यवाद. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा.

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, 107.8 रेडिओ पुणेरी आवाज या चॅनलवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या शोचं नाव आहे बात पुरानी बडी सुहानी. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण जुने चित्रपट आणि त्यांचे संगीत याविषयी गप्पा मारत असतो. आज देखील आपण एका मान्यवरांशी गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, कालच 14 जुलैला संगीतकार मदन मोहन यांचा 45वा स्मृतिदिन झाला. संगीतकार मदन मोहन हे नाव हिंदी चित्रपटाच्या दुनियेत फार मोठं असं नाव आहे आणि या संगीतकार मदन मोहन यांच्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ख्यातनाम लेखिका सुलभाताई तेरणीकर आपल्यासोबत आहेत. मी आपल्या श्रोत्यांच्या वतीनं सुलभाताई आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुलभाताईंचा परिचय करून द्यायची पुणेकरांना तशी गरज नाही, कारण चित्रपट विशेषतः जुने चित्रपट आणि संगीत यावर अधिकाऱ्याने बोलणाऱ्या ह्या सुलभाताई तेरणीकर आहेत. त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, विशेषतः चंदेरी दुनियेत हे त्यांचं पुस्तक. अनेक सिनेकलावंतांना भेटून त्यांनी सकाळमध्ये एक लेखमाला लिहिली होती आणि पुस्तक रूपाने ते आपल्या समोर आलेलं आहे. तसंच अरुण दाते यांचं आत्मचरित्र त्यांनी शब्दांकित केलेलं आहे. पुण्यातल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे विविध कलावंतांना जी मानपत्र दिली जातात त्याचं लेखन देखील त्यांनी अतिशय सुंदर रीतीने केलेलं असतं. त्यामुळे पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांच्या वतीने जे मानपत्र दिलेलं जातं तर त्या मानपत्राचं लिखाण देखील सुलभाताईने अतिशय सुंदर केलेलं आहे. मी आपल्या श्रोत्यांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो सुलभाताई यांचं. तुम्ही आमच्या रेडिओ चॅनलला मदन मोहन यांच्याविषयी बोलतायत त्यामुळे धन्यवाद. सुलभाताई, आपण आता मुलाखतीला सुरुवात करूयात. सुलभाताई, संगीतकार मदन मोहन यांचा संगीताचा कालखंड जो होता तो 1950 ते 1975 असा 25 वर्षाचा कालखंड होता. या कालखंडाकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला संगीताची प्रमुख वैशिष्ट्ये तुम्हाला काय वाटतात?
1: मदन मोहन यांचं संगीत म्हटलं की आपल्याला एक रसिली गझल आठवते,
0: बरोबर,
1: किंवा एक हळूवार संगीत आठवतं, किंवा प्रामुख्याने आपल्याला एक मधुर असं स्त्री गीत आठवतं. तर मी असं म्हणेन की मदन मोहनचं जे वैशिष्ट्य आहे ते काव्यप्रधान भावनाप्रधान संगीत असंच आहे.
0: बरोबर, बरोबर.
1: इथे आपल्याला फारसा वाद्यांचा गोंगाट दिसणार नाही, फक्त स्वराधिष्ठित असं जे संगीत आहे आणि जे भावनाप्रधान आहे आणि विशेषतः भारतीय उपशास्त्रीय संगीत जे म्हटलं जातं गझल, ठुमरी, दादरा, तर याचा एक प्रभाव चित्रपट संगीतात जो उमटलेला आहे तो मदन मोहन मुळे आहे.
0: बरोबर, बरोबर. मदन मोहन यांच्या चित्रपटात येण्यापूर्वीच्या कालखंडाबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: हो, आता त्यांचं चरित्र हे एक काय म्हणतात खुल्या पुस्तकासारखंच आहे. त्याच्यात मी फक्त आपण त्यांचा विषय निघालाय म्हणून आपण पुन्हा एकदा त्याची उजळणी करूयात.
0: बरोबर.
1: रायबहादुरी चुनीलाल म्हणून एक मोठे व्यक्तिमत्व होतं, तर त्यांचा हा मुलगा, त्यांचा जन्म बगदाद मध्ये झालेला आहे. पण त्यांच्या जीवनाचा सगळा तपशील सांगण्यापेक्षाही एक असं एक जीवन आहे त्यांचं की ते बगदादहून काही काळ लाहोर मध्ये होते, त्याच्यानंतर मुंबईत होते आणि मग काही सैन्यातही होते. त्यांनी सैन्य कमिशन घेतलं होतं. त्यामुळे आपल्याला कसं संगीत आणि संगीन असे दोन्ही त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात.
0: म्हणजे दुसऱ्या महायुद्धात देखील त्या दुसरं महायुद्ध चालू असताना ते सैन्यामध्ये होते, त्यानंतर ते चित्रपटाच्या दुनियेमध्ये आले.
1: हो, तर सैनिकी शिस्त जी असते ती त्यांची मात्र होती असं म्हटलं जात. आता मला उषा मंगेशकरांनी आठवण सांगितली की ते रेकॉर्डिंग रूम मध्ये अक्षरशः मिल्ट्रीमन असतो तशी शिस्त असायची त्यांची.
0: बरोबर.
1: की ते म्हणायचे की तुम्ही गाणं पाठ झाल्याशिवाय रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर जायचं नाही आणि कागद बाजूला ठेवून गाणं म्हणता येते का बघा म्हणायचे.

0: प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो.
1: बरोबर.
0: परंतु आपल्याला लता दीदींनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की 1946 साली मजबूर नावाचा सिनेमा होता गुलाम हैदरचा, तर त्यावेळेला एक दोघही जण नौखे होते, मदन मोहन आणि लता मंगेशकर. तर त्या दोघांनी गाणं म्हटलं होतं, ते बहीण भावांचं गाणं होतं. अर्थात ते गाणं काही सिनेमात आलं नाही म्हणे, पण त्या म्हणाल्या की त्यानंतर माझं आणि त्यांचं नातं मात्र बहीण भावांचं ठरलं. पण हे जरी असलं तरी त्यांनी आपल्या ज्या सर्वोत्कृष्ट रचना लता दीदींच्याकडे सोपवल्या ते जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या खरंच भारतीय उपशास्त्रीय संगीता म्हणजे मध्ये जे एक माधुर्य आणि जो एक रस असतो तो त्याचा प्रभाव स्वतः मदनजींवरती होता. आणि त्यामुळे त्या ज्यावरच्या ज्या सुंदर रचना आहेत त्या सगळ्या त्यांनी दीदींवरती दीदींच्याकडे सोपवल्या. आणि आपण बघतो की काय चमत्कार घडला. मी असं आणखीनही म्हणेन की जर विचारलं की लता मदन मोहन ह्या कॉम्बिनेशन बद्दल सांगा तर मी म्हणेन की ह्या दोघांचं नातं वेगळंच संगीत आहे. कारुण्य आणि माधुर्य असा जो संगीताचा भाव आहे तो त्यांच्या दोघांच्या मधनं आपल्याला पुरेपूर लक्षात येतो. आणि म्हणून ती सगळी गाणी आपल्याला फार आवडतात, फार जवळची वाटतात. खूप
1: सुरुवातही लता मंगेशकर असेल किंवा मंगेशकर कुटुंबियांसोबत आपले खूप चांगले संबंध आहेत. लता दीदी मदन मोहन बद्दल वेळोवेळी त्यांचे मत व्यक्त करत असतात, विशेषतः श्रद्धांजली त्यांची कॅसेट असेल वगैरे त्यावेळेला त्यांनी त्यांची गाणी गायली, किंवा रॉबर्ट लंडनच्या हॉलमध्ये त्यांची गाणी गायली, त्यात मदन मोहनची दोन गाणी त्यांनी गायली होती. तर दीदींनी मदन भैयांची अशी कुठली वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली होती?
0: त्या दोघांचं तर एक संगीतकार आणि गायिका म्हणून आणि बहीण भावांचं नातं ते तर आहेच आहे. परंतु त्या म्हणाल्या की त्या ते पेडर रोडला त्यांच्या समोरच राहायचे, त्यामुळे एक अनौपचारिक असा एक संबंध होते त्यांच्या बरोबर, त्यांच्या घराण्याचीच सगळ्या लोकांशीच होते. पण मला स्वतःला असं एक वाटत की हे असताना हे जरी असलं तरी मदनजींच्या त्यांची जी कल्पना आहे गझलची तर ती त्याच्या पूर्ण जवळ जाणारी व्यक्ती समजून घेणारी, म्हणून लता दीदींचं एक मोठेपण आपण मानावं लागेल. त्या स्वतः असं म्हणायच्या म्हणतात की आपल्याला एक मदन भैयांनी दोन ओळी सांगितल्या शिकवल्या तर त्या सरळ त्या नुसत्या दोन ओळी नसायच्या, त्याच्यात एक कंभा एक गाठी असायच्या. गाठी म्हणजे त्याच्यात अशा एक एक जागा असायच्या की त्या तुम्हाला समजून घेऊनच जावं लागेल. तर मला असं वाटतं की हे दोघं गुरु शिष्य असतील, एकमेकांना समजून घेणारे, किंवा आपलं जे सर्वस्व संगीताचं जे आहे ते अर्पण करणारे आणि ते तसंच त्या करणारे, असं त्यांचं ते एक नातं आहे.
1: त्याशिवाय ती गोष्ट बनू शकत नाही. त्याशिवाय
0: खरी अगदी खरी गोष्ट आहे.
1: म्हणजे आता अदालत असेल किंवा अनपढ असेल किंवा अलीकडचा अगदी हस्ते जखम असेल मौसम असेल या सगळ्यामध्ये लता आणि मदन मोहन ठळकपणे आपल्या समोर येतात अगदी. आता तुम्ही मदन मोहन आणि लता मंगेशकर या कॉम्बिनेशनचा विचार करता तेव्हा कुठलं गाणं तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं?
0: असं म्हणून तुम्ही मला संकटात टाकू नका. फार सुंदर गाणी
1: वोकंठीचं गाणं लग्जा गेले या गाण्याला 50 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेला लता दीदींनी ट्विट करून सांगितलं होतं की हे गाणं मला कालच रेकॉर्ड केल्यासारखं वाटतं.
0: अगदी अगदी खरे असं आपल्यालाही वाटतं की आपण कालच ऐकलेलं आहे. पण मला त्यांची अनेक गाणी समोर येतात वोकंठी मध्ये, तर आम्ही त्यावेळेला अगदी वेगळंच झालो होतो की असं त्याला एक हॉन्टिंग ज्याला म्हणतात असा एक भाग होता त्याच्यात, मंत्रमुग्ध करणारा मोहित करणारा. पण त्यांचं अनेक गाणी समोर येतात आणि ते सगळीच सांगामीशी मोह होतो. पण मेरी आंखों से कोई नींद लिए जाता है ते फार मला छान वाटतं, कारण त्याच्यामध्ये जो सतारीचा जो एक डौल आहे तो लता दीदींच्या स्वरातून प्रवाहित होतो.
1: अगदी बरोबर.
0: आणि ती जी भावना आहे पण ती पण अतिशय मोठी गोड वाटते, फार छान वाटते.
1: लता मंगेशकर यांनी गायलेल्या एका गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता ज्याचं संगीत मदन मोहन यांनी दिलं होतं, दस्तक हा चित्रपट होता तो, त्यासाठी नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालं होतं.

0: होय बरोबर आहे. मला असं वाटतं त्यांना मिळालेलं मोठा पुरस्कार.
1: लता मंगेशकर यांच्या सोबतच तलत महमूद असेल, मोहम्मद रफी असेल, यांचं देखील मदन मोहनच्या संगीतामध्ये मोठं योगदान होतं.
0: अगदी बरोबर आहे.
1: तर याबद्दल बरोबर
0: मी म्हटलं तसं की जो काव्य प्रधानता भावना प्राधान्य असं जेव्हा अशी अशी सिच्युएशन त्यांना जेव्हा मिळाली असेल सिनेमामध्ये संगीतकाराला सगळ्या तऱ्हेचं म्हणजे आव्हानांना सामोरे जावं लागतं. अशी सिच्युएशन आहे तर तुम्ही असं करा तर त्याच्यामध्ये हा एक भाग असतोच. परंतु जेव्हा अशी संधी मिळाली तेव्हा अतिशय सुंदर भावपूर्ण गझल तलतनं पण त्यांनी दिलेली आहे आणि रफींना पण दिलेली आहे. तुम्हाला जुल्फ के साये मी शाम कर लूंगा आणि तलतची तर फिर वही शाम
1: वही गम वही तन्हाई
0: वही गम.
1: गहारा सिनेमातली गाणी खरं तर रफीनी गावी असा एक आग्रह चालू होता. असं असताना मदन मोहन यांनी जाणीवपूर्वक ती गाणी तलत महमूद यांच्याकडून गाऊन घेतली.
0: अगदी खरंय. कारण संगीतकारालाच माहित असतं की कोण कुठलं गाणं कोणाला द्यावं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि त्याची त्या गाण्याची प्रकृती काय आहे, त्याचा टेम्परमेंट काय आहे आणि ते कोण म्हणू शकेल. आता शोक नजर की बिजली आहे त्याने आशाबाईंना किती सुरेख गाणं आहे ते सगळ्यांना आवडणारं गाणं आहे. इथे संगीतकाराचं एक दूरदृष्टी असते मला वाटतं. त्यांना ते बरोबर माहित असतं की ही गाणं हीच गाऊ शकतील आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या संगीतामध्ये म्हणजे एक न्याय आणि लोकशाही तत्व दिसतं. सगळ्या संगीतकारांनी असंच वापरलेलं आहे की योग्य.
1: मला थोडे ब्रेकची वेळ झाली, आता मला ब्रेक घ्यायला लागेल. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मदन मोहन आणि लता मंगेशकर यांचं एक गाणं ऐकूयात.

0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बडी सुहानी या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 या रेडिओ चॅनल वरून मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण संगीतकार मदन मोहन यांच्याविषयी ख्यातनाम लेखिका सुलभाताई तेरणेकर यांच्याकडनं त्यांची माहिती घेत आहोत. सुलभाताई, पुन्हा एकदा स्वागत आपलं.
1: हो,
0: आपण थोडंसं जरा वेगळ्या याच्याकडे जाऊयात की गायक आणि गायिका यांच्याबद्दलच आपण पाहिलं. एक गायकाची नोंद आपण करूयात की मन्नाडे यांनी देखील मदन मोहनकडे खूप चांगली गाणी गायली होती, विशेषतः देख कबीरा रोयामध्ये कौन आया मेरे मन के द्वारे.
1: अगदी बरोबर आहे, कारण मी आपल्याला म्हणाले तसं की या गाण्याचं एक वैशिष्ट्य काय आहे हे संगीतकारालाच माहित असतं.
0: बरोबर,
1: पण त्याच्या

0: हृदयातून ते आलेलं असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना ते बरोबर त्याची विजय नसते असं म्हणायला हरकत. तर मनाडेंनी त्यांनी याबद्दलची आठवण सांगितली आहे आपल्याला. त्यांनी म्हणले की त्यांनी घरी बोलवलं स्वतः. मदन मोहन फार छान स्वयंपाक करत असत असं ते म्हणाले की छान छान पदार्थ बनवायचं त्यांचा एक शौक होता. तर त्या दिवशी म्हणजे त्यांनी काहीतरी मटण करायला बनवलं म्हणजे हा एक वेगळा कॉम्बिनेशन. आणि म्हणे सुंदर बनवलं, गप्पा मारला, खायला मस्त, आम्ही म्हणे मस्त जेवलो वगैरे. आणि मग त्यांनी सांगितलं की मी तुझ्यासाठी एक गाणं केलेलं आहे. आणि हे ते गाणं बेक कबीरा रोयामधलं. तर मन्नाडे हे अतिशय दमदार तयारीचे, बुलंद आवाजाचे, पहाडी आवाजाचे असे एक व्यक्ती, असे गायक होते. त्यामुळे त्यांनी एक छान शास्त्रीय संगीताची तयारी असणारं असं एक छान कॉम्बिनेशन असलेलं गाणं बरोबर मन्नाडेंना दिलं. आज आपण त्यांच्याशिवाय कोण आया मेरे मन की गालीचा विचार सुद्धा करू शकत नाही.
1: बरोबर. सुरुवातही ह्याच देख कबीरा रोयामध्ये त्रयी गाणं सुद्धा होतं जे लताबाई आणि आशाबाई यांनी गायलं होतं. ते फार सुंदर गाणं होतं. त्या तीन नायिकांवर चित्रित गाणं होतं आणि या गाण्यापासून त्रयी गीतांची एक सुरुवात हिंदी सिनेमामध्ये चांगल्या प्रकारे सुरू झाली. याच देख कबीरा रोयामध्ये तलत महमूद यांचं देखील एक खूप सुंदर गाणं होतं, हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया.
0: अतिशय सुरेख गाणं होतं, अतिशय सुरेख गाणं होतं.
1: आणि त्यामध्ये किशोर कुमार देखील त्यांच्याकडे काही चित्रपटातून गायला होता, विशेषतः मेरा नाम अब्दुल रहमान असेल किंवा ते हे गाणं असेल आणखी मनमोजी मधले काही गाणी असतील त्यांची. तुम्ही म्हणाला की त्यांना जशी गरज वाटली, जो स्वर त्यांच्या संगीतामध्ये फिट बसतो त्या गाण्यासाठी, त्याचा त्यांनी वापर करून घेतला.
0: अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी खरी गोष्ट.
1: आणि मेरा साया मधलं झुमका गिरा रे या गाण्याबद्दल काय सांगाल? आशाताईंनी गायलेलं गाणं आहे.
0: हो, आता खुद्द आशाताईंनी गाण्याबद्दल सांगितलं की संगीतकारांनी काही फार मोठं एक वेगळं गाणं म्हणून दिलं नाही, पण मला एक योग्य गाणं म्हणून ते दिलं होतं.
1: हो, हो,
0: आणि मी ते किती म्हणजे ते त्याचं सोनं झालं अक्षरशः. आज ते गाणं सर्व याच्यामध्ये एकदम उठून दिसणारं टॉप गाणं असं.
1: आशाबाईंच्या ह्याच्यातलं अगदी चांगलं गाणं आहे, हिट गाणं आहे एकदम ते आशाबाईंचं,
0: अतिशय छान.
1: त्याच वेळेला राज खोसला यांच्या सिनेमातून देखील, म्हणजे राज खोसला दिग्दर्शक असलेल्या मेरा साया असेल किंवा ह्या ह्याच्यातून सुद्धा मदन मोहन आणि राजा महेंदी अली खान ही जोडी पुढे येत होती. आणि लताच्या हंटिंग मेलडीजची गाणी त्यातनं बऱ्याचदा दिसत होती आपल्याला, विशेषतः मेरा साया मधलं जे गाणं आहे टायटल सॉन्ग तू जहा जहा चलेगा.
0: अगदी अगदी खरं आहे. या मदन मोहन आपल्याला माहित असेल की हे म्हणजे मदन मोहन खय्याम साहेब आणि जयदेवजी हे लोक असे होते की हे चांगली शायरी, चांगलं काव्य आणि भारतभर सगळ्या मैफली शास्त्रीय संगीताच्या हे या लोकांनी ऐकलेले आहेत. आपल्याला पुण्याच्या सवाई गंधर्वामध्ये सुद्धा मदन मोहन आलेले आपल्याला काही लोकांना नक्की आठवत असेल की सगळ्या चांगल्या मैफली, सगळे मोठे वादक ऐकणे, गायक ऐकणे, हा ह्या लोकांनी आयुष्यभर हे लोक चांगले उत्तम ऐकत राहिले. आणि त्यामुळे त्यांचे त्याच्यामधून त्यांना काहीतरी स्फूर्ती मिळाली असेल नक्कीच. आणि वेगवेगळं आपलं ज्ञान परजून ठेवणं आणि हे चाललेलंच होतं. त्यामुळे राजा मेहेदी अली सारख्या मनस्वी गायक शायरचं शायरी त्यांना आवडली नसेल तरच नव्हत. तसं त्यांना नक्ष लालपुरींची पण शेवटचं आपण
1: ऐकलेलं
0: रश्मी उर्फत, बरोबर आहे. त्यामुळे चांगल्या शायरीच्या शोधात असणारे हे लोक होते. चांगल्या जिथून छान ऐकायला मिळेल तिथे ऐकत ग्रहण करत होते. त्यामुळे त्यांच्या संगीताचा विचार करताना त्याची पाळंबळ आपल्याला कुठे कुठे कुठे शोधावी लागतील. त्यांची स्थान आपल्याला माहिती आहे,
1: खूप मोठं असोसिएशन होतं अगदी. म्हणजे मदन मोहन आणि राजा मेहंदी अली खान, म्हणजे मदन मोहन सोबत बाकी गीतकारांनी देखील काम केलं, विशेषतः राजेंद्र कृष्ण असतील वगैरे, पण राजा मेहंदी अली खानचं बरस

0: काम आहे मदन मोहन सोबतच आहे फक्त. या दोघांमध्ये एक चांगली ट्युनिंग झाली होती दोघांमध्ये.
1: अगदीच बरोबर आहे. आणि मी म्हटलं तसं की हे मदन मोहन यांचं संगीत हे एक वेदनेचं संगीत होतं कुठेतरी एक.
0: वा वा.
1: त्यामुळे ते जर आपण पाहिलं तर त्याचे सूर त्यांच्याशी त्या आशयाशी त्यांच्या एकटेपणाशी असे जुळलेले आहेत.
0: बरोबर बरोबर. सुलभाताई, पण मला असं वाटतं की मदन मोहन यांच्यावर एक कायम असा एक त्यांच्यासाठी विशेषण वापरलं जातं की हा फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार होता. म्हणजे यांच्या सिनेमाला व्यावसायिक यश फारस कधी मिळत नव्हतं.
1: हे म्हणजे मी ह्या गोष्टीचा असा विचार करते की सिनेमा चालणं किंवा आणखीन कसं काही त्याचा त्याला यश मिळणं हे वेगळा भाग आहे, पण संगीतकार म्हणून त्यांना एक नक्कीच ते मोठे यशस्वी होते असंच मी म्हणेन. ह्याचं व्यावसायिक गणित हे आपल्यालाही माहित नाही नेमकं कसं आहे ते. पण एक त्याचं उदाहरण म्हणजे आपण मगाशी उल्लेख केला जहानाराचं, तर त्यावेळेला असं कोणीतरी आग्रह धरला होता की रफी पाहिजे तिथे, तर त्यावेळेला ते म्हणाले की अहो तुम्हाला तुमचं सिनेमा हिट व्हावा असं वाटतो, तसं मला माझं संगीत चालावं असं वाटतं.
0: बरोबर.
1: मी बरोबर विचार करतोय त्याचा त्या गोष्टीचा. ह्या दृष्टीने मला असं वाटतं की ह्या व्यवसायाची एक चमत्कारिक जडणघडण आहे तो सिनेमा फ्लॉप म्हणजे सगळंच फ्लॉप. परंतु आज मदन मोहनला जाऊन 45 वर्ष होत आहेत आणि आजही आपण त्यांची सगळी गाणी आपल्याला रसिकांना पूर्ण माहित आहेत. प्रत्येकाच्या घरी किंवा प्रत्येकाच्या कारमध्ये जे संगीत ऐकतात त्याच्यात मदन मोहन शिवाय दुसरं काय, किती एक माणसाला दिलासा वाटतो. तर याचा अर्थ ते यशस्वी संगीतकार किंवा अपयशी असं न मानता मी म्हणेन ते श्रेष्ठ संगीतकार आहे.
0: खरंच आहे. आणि दुर्दैवाने काय झालं की हे त्या काळातले जे टॉप स्टार होते त्यांची जोडी यांच्याशी फारशी कधी जमलेली, म्हणजे काही संगीतकारांनी असे नायक वाटून घेतले होते. म्हणजे नौशादकडे दिलीप कुमार असेल किंवा एस डी बर्मनकडे देवानंद असेल, शंकर जयकिशनकडे राज कपूर असेल, तसं कुठला हिट स्टार यांच्या सिनेमाचा नायक कधी नसायचा. हे कारण त्यांच्या चित्रपटाच्या अपयशाचं असेल, त्यांच्या संगीताचं अपयश नाही चित्रपटाचं.
1: कारण मदन मोहनच एक स्टार होते, स्टार संगीतकार,
0: स्टार संगीतकार होते. बरोबर. सुरुवाताई, मला आता पुन्हा एकदा ब्रेक घ्यायला लागेल आणि ब्रेक मध्ये आपण आणखी एक मदन मोहन आणि तलत मेहूद यांचं गाणं आपण ऐकूयात आणि त्यानंतर आपण शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करूयात.
1: जरूर.

0: ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात बात पुराणी बडी सुहानी. मित्रांनो, संगीतकार मदन मोहन यांचा स्मृतिदिन कालच झाला 14 जुलैला, आणि त्यांच्याविषयी बोलण्यासाठी आज आपल्याकडे सुलभाताई तेरणीकर आलेले आहेत. ह्या सुलभाताई तेरणीकरांकडून आपण मदन मोहन समजून घेत आहोत. सुलभाताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. मदन मोहन यांची सांगीतिक कारकीर्द पाहताना आपण जेव्हा 70 च्या दशकाकडे येतो त्यावेळेला त्यांचे अनेक सिनेमे म्हणजे त्यांच्या मृत्यूपूर्वी हिट झालेले दिसतात, ज्यांना जे नेहमी यशस्वी होण्यापासून कायम दूर राहत होते त्यांचे सिनेमे हिट झालेले दिसतात. विशेषतः मौसम असेल, हस्ते जखम असेल किंवा लैला मजनू असेल. लैला मजनू दुर्दैवाने तो सिनेमा पूर्ण त्यांच्याकडून झाला नाही, पण ह्या अखेरच्या काळातला जो मदन मोहन होता त्यातल्या ती तुम्ही मगाशी उल्लेख केले ती गझल सुद्धा त्यात नक्षलपूरची गझल होती ती रस्म उल्फत कोणी भाय कैसे. तर यांचं संगीतामध्ये जे त्यांचे साथीदार होते विशेषतः रईस खानची सतार जी असायची आणि बाकी त्यांच्या यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांच्या मदतनीसांबद्दल?
1: मी त्याबद्दल बोलण्याच्या ऐवजी असं म्हणेन की आता तुम्ही जे आता जी यादी मोठी वाचली तर त्याच्यात एक त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे संजीव कोहलीने एक फार छान आठवण सांगितली, ती पुन्हा सांगायचं होतो की आता हस्ते जखमा वगैरे ही जी आपण केली तर गाणी ऐकली तर त्यांचे चाहते म्हणाले छे काय मदन मोहन देत आहेत संगीत हे त्यांचं सारखं नाही. तर त्यावेळेला असं म्हणजे ते म्हणाले होते की बाबा मी थोडा काहीतरी वेगळा प्रयोग करायला जातो. तर त्यावेळेला लोकांना वाटते की हे मदन मोहनने असं नाही केलं पाहिजे, मदन मोहन म्हणजे असे असे. तर हा एक एक गमतशीर विरोधाभास आहे त्याच्याला की आपल्याला मदन मोहनकडनं एक असं सुंदर रसील भावपूर्ण असंच ऐकायला लागतं, पण सिनेमा संगीत हे एक मिश्र माध्यम आहे आणि तिथे तुम्हाला कथेच्या अनुरूप असं काहीतरी वेगळं ठरवावं लागतं. म्हणजे नायक जर समजा एक आधुनिक व्यक्ती असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी आलाप संगीताचे आलाप छेडणाऱ्या कारणात देता येणार नाही. तर हे जसा काळ पुढे गेल तसं जाईल तसं त्याचं कथानक बदलत गेलं, सिनेमाचा काय म्हणतात ढांचा बदलत गेला, ढांचा बदलत गेला, त्याच्यानंतर बाकीच्या याच्यासाठी काय म्हणतात एक प्रयोग करावा लागतो ह्या बाकीचा रेटा असतो. तर ह्याच्यातून मार्ग काढत संगीतकाराची प्रतिभा आणि त्याचा प्रवास असा घडत असतो. आपल्याला एक आता हा एक गमतशीर विषय आहे की एक खोटा पैसा नावाचा सिनेमा आहे त्यांचा, जर तुम्ही गाणी ऐकली तर तुम्हाला वेगळे मदन मोहन दिसतील, ते वेगळेच असतील ते मदन मोहन. त्याचं कारण असं की निर्मात्याची मागणी असते की बाबा तुम्ही मला ना असं असं म्युझिक पाहिजे. आता कुठल्याही स्वतंत्र बाण्याच्या माणसाला ते रुचत नाही, पण ती जी डिमांड असते ती पूर्ण करावीच लागते. मग त्यांच्या परीने तो माणूस काम करत असतो, पण या जर क्षेत्रात राहायचं असेल तर तुम्हाला या काही काही गोष्टी कराव्या लागतात. तर तुम्हाला खोट्या पैशाचं संगीत असेल तर ते तुम्हाला वेगळं दिसेल, पण जेव्हा त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा असेल तर तुम्ही वेगळं करू शकता. पण तरीही या लोकांनी आपला छाप काही सोडला नाही, अगदी समंग काय असं संगीत दिलं
0: नाही
1: किंवा हे केलं नाही, त्यांचा जो एक स्वभाव होता जी हे होती तसं केलं. हा बोला, आपण काय
0: समकालीन संगीतकारांशी तुलना करता मदन मोहनचं नेमकं वेगळेपण काय वाटतं तुम्हाला सुवर्ण काळातल्या समकालीन संगीतकार त्यांच्या?
1: मी अगदी आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला जे बोलले की जिथे एक भावना प्राधान्य, शब्द प्राधान्य, आशय प्राधान्य आणि भारतीय उपशास्त्रीय संगीताचं जे माधुरी आहे त्याचाच ठसा त्याच्यात तुम्हाला उमटलेला दिसेल. तुम्हाला कुठेतरी म्हणूनच मदन मोहनचं गाणं ऐकल्यानंतर बेगम अख्तरांनी त्यांची स्तुती केली होती की प्रशंसा केली होती की फार सुंदर गाणं काय म्हणजे त्याचं कारण ते की त्यांनी त्या सगळ्या संगीतातून जे त्यांनी विपुल ऐकलं त्याच्यातून त्यांनी काहीतरी एक स्वतःची प्रतिभा देऊन असं अजरामर असं काहीतरी संगीत
0: मला वाटतं त्या भाई भाई मधलं गाणं जे कदर जाणं त्याच्यावर सुद्धा
1: बरोबर बरोबर
0: त्याचं कौतुक झालं होतं त्या गाण्याचं.
1: अगदी बरोबर.
0: त्या शास्त्रीय संगीतातले जे दुग्धाचार्य होते त्यांनीच देखील त्याचं कौतुक केलेलं होतं.
1: नाही सगळे लोक त्यांची चाहते होते कारण त्यांना सगळ्यांना माहित आहे की ह्याची शास्त्रीय संगीत आणि सिनेमा संगीताची जे वेगवेगळे या जे जो धारा असतात त्या त्यांची कल्पना आहे त्यांना. पण तरीही शास्त्रीय संगीत त्यावर आधारित आपण असं म्हणू त्याची एकदम जाण असणार त्याच्यातलं जे काही सौंदर्य आहे त्यातलं माधुर्य आहे ते नेमकं टिपणारेच होते ते संगीतला त्यांच्या काळचे. पण स्वतः मी असं म्हणेन की मदन मोहन ना आपण आणखीन 45 वर्षाने आठवलं तर आपण काय आठवूयात तर त्यांचं जी एक रसिली गझल हुरहुर लावून जाणारी रसिली सिनेमातली गझल असंच मी मदन मोहनच्या संगीताचं वर्णन करेन.
0: बरोबर. आणि म्हणजे सुलभाताई इतकं छान शब्दामध्ये तुम्ही मदन मोहन उलगडून दाखवलं आम्हाला. आणि एक छोटीशी आठवण आपल्या श्रोत्यांना सांगतो की मदन मोहन गेल्यानंतर जवळपास 30-35 वर्षानंतर वीर जारा नावाचा एक चित्रपट आला होता यश चोप्रा यांचा. आणि या चित्रपटातली गाणी ही मदन मोहन यांनी तयार करून ठेवलेली ट्यून सोडून बनवली होती आणि ती गाणी आजही आपल्याला आवडतात. आणि सुलभाताईंनी सांगितल्यासारखं की आणखी 45 वर्षांनी आपण मदन मोहनला कसं आठवू तर मला वाटतं याच नोटवर आपण कार्यक्रमाचा शेवट करूयात. सुलभाताई तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा आपण असंच कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येऊन परत एखाद्या विषयावर बोलूयात कारण तुमच्याशी बोलताना मला सगळा सिनेमाचा इतिहास असा डोळ्यासमोर येत राहतो. तर धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात आल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.
1: धन्यवाद. धन्यवाद.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। या वर्षी 23 जुलै 2021 रोजी गुरु पौर्णिमा हा उत्सव येत आहे। त्यानिमित्ताने आज आपण या उत्सवाचा मागोवा घेणार आहोत। श्रोत्यांनो, गुरु पौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा। अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचे अतिशय आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस। भारतीय संस्कृती असे मानते की ज्याला गुरु नाही त्याला गती नाही, म्हणूनच पहिला नमस्कार गुरूंना करावा। गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुचे स्मरण आणि पूजन करण्याची प्रथा आजही आपण बघतो। आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। गुरुविना नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता तो नेतसे पार। आपल्याला ज्ञान देतो, सन्मार्ग दाखवतो तो गुरु। प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या, आकार देणाऱ्या प्रत्येक गुरुला मानाचा मुजरा।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोत्यांनो, गुरु पौर्णिमा हे हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वपूर्ण पर्व आहे हे आपण सर्वजण जाणतोच। दरवर्षी हा उत्सव आषाढ पौर्णिमेस येतो। आषाढ शुद्ध पौर्णिमा ही तिथी म्हणजेच गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा। ज्यांनी महाभारत वेदपुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे। त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी किंवा आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे। अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात वर्णिलेले आहे। एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात। ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यासांनीच लिहिलेला आहे। मित्रांनो, ज्ञानी यांचा राजा ज्याला मानतात त्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतो असे म्हणून सुरुवात केलेली आहे। व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे किंवा परंपरा आहे। आपल्या देशात रामायण महाभारत काळापासूनच गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे। आपण ज्यांच्याकडून विद्या शिकतो मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपणा सर्वांचा उद्धार होत असतो। अशा ह्या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय। महर्षी व्यासांपासूनच अशी प्रथा रूढ झालेली आहे ती आजमितीपर्यंत। मित्रांनो, आपल्याला आपण कोठेतरी कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेने एक प्रकारची कृतज्ञताच वाटत असते, नाही का? भारतीय गुरु परंपरेत गुरु शिष्यांच्या खूप जोड्या प्रसिद्ध आहेत। त्यातीलच काही जोड्यांची गुरु शिष्यांची नावे आता आपण बघूया। शुक्राचार्य आणि जनक, जनक आणि याज्ञवल्क्य, सुदामा आणि सांदीपनी, विश्वामित्र आणि राम लक्ष्मण, परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन, दौम्य ऋषी आणि अरुणी, तसेच रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद, समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी, या गुरु शिष्यांच्या प्रेमाची कथा आपण आपल्या मागच्या रंगनवेच्या भागात मित्रांनो ऐकलेलीच आहे। तसेच शिवाजी महाराज हे देखील समर्थांचे शिष्य होते। अशी ही गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतात फार पूर्वीपासून आहे, बरं का? मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा आपण पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांती पूर्वी आपण गुरु शिष्य परंपरेतील काही जोड्यांची नावे ऐकली। आता पुढील भाग। श्रीकृष्णांनी गुरुच्या घरी लाकडे वाहिली। संत ज्ञानेश्वरांनी वडील बंधू निवृत्तीनाथांनाच आपले गुरु मानले। तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करत असत। त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर। भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले आहे। गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते। पौर्णिमा म्हणजे शीतल प्रकाश। गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची मोठ्या भक्तिभावाने पूजा प्रार्थना करावयाची असते। तो हा मंगल दिवस म्हणजेच गुरु पौर्णिमा। गुरु म्हणजे ज्ञानाची घागर। जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने पाणी उपसताना मान खाली केल्याशिवाय म्हणजेच विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही। त्याचप्रमाणे शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होत नाही। हे सर्वांनी लक्षात ठेवावे। गुरु बिना ज्ञान कहा से लावू, हेच खरे आहे। गुरूंच्या अगाध उपकारात आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपसुकच आपल्या तोंडून श्लोक बाहेर येतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोत्यांनो, हे सर्व संदर्भ आपण सनातन संस्था निर्मित सण धार्मिक उत्सव आणि व्रते या ग्रंथातून घेतले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। गुरु पौर्णिमेच्या दिवशी अनेक शाळा विद्यालये आणि महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर विनम्र भावनेने नतमस्तक होतात। वेगवेगळ्या पंथोपपंथातून ईश्वर भक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू पारमार्थिक ह्या दिवशी आपल्या गुरूंचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करताना दिसतात। मित्रांनो, शीख धर्मातही गुरु पौर्णिमा या उत्सवाचे विशेष महत्व आहे, कारण शीख धर्मात होऊन गेलेल्या 10 गुरूंचे आपले एक वेगळेच महत्व आहे। शास्त्रात गुरुचा अर्थ सांगितलेला आहे, गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे प्रकाश। म्हणजेच गुरुचा अर्थ असा होतो की एखाद्या माणसाला अज्ञान अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जो नेतो तो गुरु। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे गुरु पौर्णिमा। विश्रांतीपूर्वी आपण गुरु ह्या शब्दाचा व्यापक अर्थ ऐकला। श्रोत्यांनो, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। आता राहिलेला पुढील भाग। मित्रांनो, ज्यांना काही कारणाने आपल्या गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही, ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात आणि श्लोक म्हणतात, गुरु महंत वधुनी राज्य करणे, त्या परीस लौकिक भिक्षा आचरणे, उपातरी सुखा कारणे ते रुधिर भोग जाणावे। एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र तंत्र उपदेश देणारे खूप गुरु भेटतील, पण आपल्या शिष्यास स्वतःची खरी ओळख करून देणारा तोच खरा सद्गुरु होय। ज्ञानोबा माऊलींना एकनाथ महाराज श्री गुरु म्हणून संबोधायचे। एका जनार्दनी पर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर। श्रोत्यांनो, गुरुला अजून एक उपाधी आहे बरं का, आणि ती म्हणजे जगद्गुरु। ह्या पृथ्वी तलावर जे थोर संत होऊन गेले त्यांपैकी आद्य शंकराचार्य, तुकोबा आणि श्रीकृष्ण यांना जगद्गुरूंची उपाधी मिळालेली आहे। श्रीकृष्ण आणि श्रीराम हे देवावतार असून सुद्धा गुरु अंकित आहेत। अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गुरु, जो सकल जीवांस चांगले तेच शिकवतो

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: मित्रांनो, काही काही गुण मातेकडून म्हणा, पित्याकडून म्हणा, गुरुजनांकडून म्हणा, मुलांना दिले जात असतात। ते घ्यायचे कसे ते त्या प्रत्येकाने ठरवायचे। तर लहानपणापासून नरेंद्रला कोणाला किती मदत करून किती नाही, कोणाच्या किती उपयोगी पडून किती नाही, ते म्हणायचेच नेहमी की देवाला जोडलेल्या दोन हातापेक्षा एखाद्या गरजूच्या मदतीसाठी पुढे केलेला एक हात जास्त महत्वाचा आहे। असेच ते फिरत फिरत संध्याकाळी कोलकात्याला हुगळी नदीच्या किनाऱ्यावर जिथं जहाजं थांबतात, मोठमोठे पडाव थांबतात, तिथनं ते चालले होते। त्यात एक नौदलाचाही पडाव होता। त्याच्यावर काही जण धावपळ चालू होती। डेक म्हणजे मोठ्या जहाजाचा अर्धा भाग पाण्यात असतो, त्याच्यावरचा भाग फळीचा जो असतो त्याला डेक म्हणतात, त्याच्यावर आणखीन एक भाग असतो मोठमोठी जहाज। तुम्ही कोणी टायटॅनिक पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल। तर त्या जहाजाच्या डेकवर डागडुजी चालू होती आणि लाकडी करण्याचा प्रयत्न होता। 5-6 मजूर दोर लावून वगैरे तो ओढत होते, उभारण्याचा प्रयत्न करत होते। प्रत्येकाने बाहुबली तर बहुतेकांनी पाहिलेलाच आहे, त्याच्यात कसा तो मनोरा उभा करतात ते तुमच्या डोळ्यासमोर यावं म्हणून। तर चुकून एका मजुराचा दोर थोडा सैल पडला आणि तो लाकडी खांब असा कलता होऊन एकाच्या अंगावर पडणार, त्याने त्याला वाचवायचं स्वतःला खूप प्रयत्न केला, तरी तो कलता खांब त्याला लागला, तो खाली पडला, त्याच्या डोक्याला मोठी खोक पडली, रक्त बळबळ वाहतय। नरेंद्रने ते पाहिलं, लांब लांब ढांगा टाकत पळत पळत त्याने तो डेक गाठला। त्याच्या खांद्यावर जो उपरणं होतं पंच्यासारखं ते घेतलं, ते फाडलं, त्याची पट्टी बांधली, त्याला प्यायला पाणी दिलं, त्याला थोडं शांत केलं आणि त्यांना म्हणलं, काका तुम्हाला काही त्रास होतोय का, चला माझ्या घरी, मी तुम्हाला काहीतरी खाऊ घालतो। त्याने, नाही बाळ, तू केलं हे खूप झालं। असा लोकांच्या मदतीला जाऊन जाणारा नरेंद्र, लहानपणापासून हे गुण त्याच्यात होते। दुसरं मला आठवतं की नरेंद्रला गायनाचा फार छंद होता आणि अत्यंत शांतपणे तो गाणे गायचा। एका रात्री त्याने तंबोरा लावला, निरव शांतता रात्रीची, अगदी विशेषतः हिवाळ्यातली शांतता कशी असते। मला तर जळगावला ST स्टँडवरचा लाऊडस्पीकरचा आवाजही घरी यायचा, किंवा इथं पुण्यामध्ये मी डांगे चौकात राहतो तर दत्त मंदिरातला लाऊडस्पीकरचाही आवाज ऐकू येतो निरव शांततेत। तसं याचं गाणं अगदी रंगात आलं होतं, तल्लीन झाला होता, आजूबाजूचं काही भान नव्हतं त्याला। आणि त्याच वेळेला समोरच्या माडीवर एक विधवा तरुणी होती, केस मुक्तपणे सोडलेले, दिसायला सुंदर, आणि तिच्या भावना इतक्या अनावर झाल्या की कोण गातय ती रात्रीची कशाची तमा न बाळगता थेट आवाजाच्या दिशेने सुसाट धावत निघाली। आणि आवाजाच्या दिशेने ती नरेंद्रच्या हवेलीजवळ आली। खोलीचं दार उघडच होतं, चंद्राचा प्रकाश नरेंद्रच्या चेहऱ्यावर पडलेला होता। नरेंद्र एखाद्या तपस्वीसारखा मुनीसारखा भासत होता, आजूबाजूला कोण यायचं त्याला भान नाहीच आहे, डोळे मिटलेले, त्याची गान समाधी लागलेली आहे। आणि त्याचं गाणं थांबलं आणि त्याने डोळे उघडले तर पाहतो तर ती समोर तरुणी, जिच्या भावना खूप अनावर झालेल्या आहे। नरेंद्रच्या लक्षात क्षणात चूक आली आणि त्याने अतिशय मधाळ आवाजात त्या तरुणीला संबोधिलं, माते माई तू अशा अपरात्री इथं का आलीस, ही चुकीची वेळ आहे, अयोग्य आहे, तू शांतपणे आपल्या घरी जा, वाटल्यास मी तुला उद्या सकाळी दिवसा परत गीत सादर करून दाखवेल. आणि त्या तरुणीला त्यांनी शांत केलं आणि तिच्यात आपली माता पाहिली. तिसरा प्रसंग असा आहे की हल्ली पुण्यामध्ये तर मला फार जाणवलं आहे, ठिकठिकाणी मोठमोठे फ्लेक्स लागलेले असतात वाढदिवसाच्या आशीर्वादाचे, शुभेच्छांचे, सामान्यापासून असामान्यांपर्यंत, लहान बाळापासून वृद्धापर्यंत. आणि हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडेचा गजर असतो. आजचा हॅपी बर्थडे म्हणजे कसा असतो, केक आणायचा, त्याच्यावर मेण 8 वर्ष झाले असेल तर 8 मेणबत्त्या ठेवायच्या, 10 वर्ष झाले तर 10 मेणबत्त्या ठेवायच्या, त्या फुकायच्या, अंधार करायचा, टाळ्या वाजवायच्या आणि नंतर तो केक एकमेकाला खाऊ घालायचा, गाळाला लाव नाकाला लाव, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. माझ्या नातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर ती म्हणते, तू आजोबा तुम्ही हॅपी बर्थडे म्हणलंच नाही. म्हणजे इतकं ते तंत्र बदल. त्यावेळचा वाढदिवस कसा असायचा की मित्र घरातले जवळचे पाचशे यायचे, कुठल्या गिफ्ट्स नसायच्या, कुठली भेटी दिल्या जायच्या नसायच्या, आनंदाने जो असेल अल्पोपहार तो करायचा, कोणी गाणं सादर करायचं, कोणी विनोद सांगायचे, तर नरेंद्रचा आवाज चांगला म्हणून नरेंद्रला गाण्याला सांगितलं, त्याने 2 सुंदर भजनं म्हटली. ती भजनं ऐकणाऱ्या लोकांमध्ये एक ओबडधोबड दाढी वाढवलेला, अस्ताव्यस्त केस असलेला, कपड्याचं भान नसलेला ग्रस्त होता, ते त्याचं गाणं संपल्यावर तो पटकन उठला आणि नरेंद्रच्या हातात हात धरून धरतो, अरे बाळा तू स्वतःला ओळख रे, तू नरातला नारायण आहेस, तू इंद्र आहेस, ये ना एकदा दक्षिणेश्वरी काली मातेच्या मंदिरात. नरेंद्रला समोरचा ग्रस्त काय बोलला ते डोक्यावरून गेलं, फक्त त्याने मान ठेवायचा, हो येई ना, नरेंद्र विसरून गेला.

याच्यानंतर मला आठवतं की एकदा तो नदीवरून कडून जात असताना सूर्याला अर्घ्य देणं चालू होतं. म्हणजे अर्घ्य देणं म्हणजे काय, नदीत उभं राहायचं, डुबकी मारायची दोनदा तीनदा आणि ओंजळीतलं पाणी सूर्याच्या दिशेने सोडायचं. नरेंद्र बरोबर तो पूर्वेकडे तोंड करून उभा असेल तर नरेंद्र पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिला आणि ओंजळीने पाणी सोडू लागला. त्या दोघा तिघांनी ते पाहिलं नाही, कारण तू काय करतोय, म्हणे माझ्या शेताला पाणी देतोय. शेत कुठे, इथून 4 मैलावर आहे म्हणे, आजच्या भाषेत 8-10 किलोमीटरवर. इथून जाईल का म्हणे ते शेताला पाणी. अहो तुमचं पाणी जर सूर्याला पोहोचतंय तर माझं पाणी शेताला पोहोचायला काय अडचण आहे. निदान सूर्य दिसत तरी होता, आम्ही हे देवाला दिलं, देव आहे का हा प्रश्न, हा किडा त्याच्या मनात लहानपासून वळवळत होता, देव आहे का. आणि असंच तो काही दिवसांनी जात असताना संध्याकाळच्या वेळेला गुरु रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर संध्याकाळी सूर्याला पाणी सोडत होते. त्यांनी त्यांना तोच प्रश्न विचारला नेमका की कहो देव आहे का. त्याने का नाही, देव आहे, सूर्य दिसत नाही का म्हणे, पण देव कुठे दिसतो म्हणे, तुम्ही पाहिलंय का देवाला. त्याने मी पाहिलेलं नाही, पण देवाला पाहणारा, देवाशी बोलणारा, देवाचं अस्तित्व जाणणारा असा एक माणूस मला माहिती आहे, तो म्हणजे दक्षिणेश्वरी काली मातेचं मंदिर आहे तिथला पुजारी, त्याला तू जाऊन भेट, तुझी शंका तो दूर करील. नेहमीच्या सर्वानुसार नरेंद्रने त्यांना आश्वासन केलं, हो मी जाईन आजोबा, मी नक्की जाईल त्यांना भेटायला. आणि परत तो विसरला. असा देवत्वाचा शोध आपणाला पुढे घ्यायचा आहे की नरेंद्रला देव भेटला का, ते सांगणारा कोण भेटला, त्या पुजाऱ्याचे त्याचे संबंध कसे आले हे आपण पुढे पाहू.

0: विनम्र बोला, साहसी बना, शक्तिशाली बना। सर्वात मोठा धर्म आहे आपण खऱ्या स्वभावाचे बना, स्वतःवर विश्वास ठेवा। उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका।
1: नमस्कार मित्रांनो, नक्कीच तुम्हाला प्रकाश वसंत फासे सरांचे संभाषण, स्वामी विवेकानंद यांच्या बालपणाचे जे प्रसंग त्यांनी सांगितलं आवडला असेल, आणि तुम्हाला जे प्रसंग आवडला असेल त्या प्रसंगासाठी तुम्ही नक्कीच SMS करा तुमच्या नावासकट। पुढच्या भागात तुमचे SMS ही नावसोबत रेडिओवर अनाऊन्स केला जाईल, आणि आम्हालाही आनंद वाटेल की तुम्ही हा प्रोग्राम खूप आनंदाने ऐकत असेल। आपण ऐकत आहेत रेडिओ पुणे आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोली माझी आई.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद
1: मुलरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करते रंग नवे या कार्यक्रमामध्ये। मागच्या भागात आपण काय ऐकत होतो, दादा लेखराज यांची मार्केटिंग पद्धत कशी होती। व्यापारासाठी ते जेव्हा राजघराण्यात जायचे तर मुलीला घेऊन जायचे छान छान सुंदर असे दागिने घालून सजवून, मग क्वीन विक्टोरिया ते पाहून एखादी ऑर्डर द्यायच्या, मग अशी त्यांना ऑर्डर मिळायची, मग तेच दागिने घरी गेले की पॅक करून दादा देत असत। मग आपण काय ऐकली गंमत त्यांच्या मुलीची, की त्यांना तो बक्कल खूप आवडला, म्युझिकवाला बक्कल। मग त्या म्हणाल्या की मी नाही देणार, मला हवाय हा। मग दादांनी कसं त्यांना युक्तीने समजावलं, विचारलं शिळी चपाती खाणार का, त्या म्हणाल्या मी का खाऊ शिळी। मग तसंच हे जुनं झालं, मी तुला छान नवीन ह्याच्यापेक्षा सुंदर बनवून देईन। मग त्यांनाही वाटायचं हो हे जुनं आहे आपल्याला नको, आपण नवीन घालायचं। आणि मग नेक्स्ट डे त्या डिमांड ही करायच्या, आणि मग दादाही म्हणायचे हो देईन ना बनवून, यापेक्षा चांगलं सुंदर बनवून देईन। आणि तीच दादांची मुलगी जेव्हा मोठी झाली, ती या ईश्वरीय यज्ञात म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यामध्ये सेवेसाठी तिने जीवन समर्पित केलं। या ईश्वरीय यज्ञाचा त्या एक हिस्सा होत्या, त्यांचं नाव दादी निर्मल शांता। त्या कलकत्त्याला असायच्या, पूर्ण ईस्टर्न झोन सांभाळत होत्या। म्हणजे हे जे विद्यालय आहे ते विदेश, देश असे बऱ्याच ठिकाणी त्याचे सेंटर्स आहेत। मग तसं त्यावेळी कलकत्त्याचा पूर्ण ईस्टर्न झोन दादी निर्मल शांता ह्या सांभाळायच्या। आणि मग त्या जेव्हा लंडन टूरला गेल्या होत्या, त्यावेळी तिथे कोहिनूर हिरा जिथे ठेवला आहे, जे पॅलेस आहे बंकिंगहम, ते पॅलेस बघायला गेल्या। आणि जेव्हा तेथे गेल्या, तिथे ते बक्कल पाहिले त्यांनी, तेव्हा दादी म्हणाल्या हे तर तेच बक्कल ठेवलंय, यात म्युझिक वाजतं। त्यांना एकदम लहानपणीची आठवण आली, अरे हे तर तेच बक्कल आहे, यासाठी मी हट्ट करत होते नाही देणार म्हणून। आणि दादांनी सांगितलं हे तर जुनं झालं, मी तुला यापेक्षा सुंदर नवीन बक्कल देईन। मग दादींनी जेव्हा तिथे असलेल्या लोकांना सांगितलं यात म्युझिक वाजतं, मग तेव्हा तेथे जे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना विचारलं त्यांनी यात म्युझिक वाजतं का। त्यावर त्या गार्ड्सना संशय आला, ह्यांना कसं माहीत यात म्युझिक वाजतं। त्यावर त्यांनी दादींना विचारलं तुम्हाला कसे माहीत यात म्युझिक वाजतं। त्यावर दादींनी सांगितले माझ्या वडिलांनीच हा बक्कल बनवला होता आणि क्वीन विक्टोरिया यांना दिला होता, म्हणूनच मी सांगत आहे। मग काय, क्वीन विक्टोरिया यांच्या पर्यंत हा मेसेज गेला की पॅलेस मध्ये एक मॅडम आली आहे आणि ती बक्कल बघून म्हणत आहे की माझ्या वडिलांनीच तो बनवला होता कलकत्त्यामध्ये। आणि तेव्हा क्वीन विक्टोरिया यांनी स्पेशली दादींना भेटायला बोलवलं। आणि खूप वर्षांनी भेटल्यावर कसं भेटतात, अगदी अशा प्रकारे खूप प्रेमाने क्वीन विक्टोरिया यांनी दादींची भेट घेतली। सांगण्याचा भाव, दादांचे संबंधच तसे होते ना, कनेक्शन, आणि त्यांच्या नेचरमध्ये तर रागानं वागणंच नव्हतं। एकदा असं झालं की लहान मुलं मस्तीखोर असतात ना, चंचल नटखट, तुम्हाला तर माहीतच आहे। तेव्हा एकदा मॅनेजरला दादांनी हिऱ्याची पुडी दिली, दोन पुड्या दिल्या होत्या, आणि सांगितलं दुकानावर घेऊन जा। त्यावेळी मुलांनी ते बघितलं की पुड्या मॅनेजरला दिल्यात, दादा तर निघून गेले मॅनेजरला देऊन।

आणि मग त्या मुलांच्या मनात आलं की आता आपण या हिऱ्यांचं काहीतरी बनवूया. मग मुलगा म्हणाला, मला हिऱ्याची अंगठी पाहिजे. आणि मुलगी म्हणाली, मला बक्कल पाहिजे. आणि मग दुसऱ्या मुलीने पण सांगितलं, मला पण बांगडी असं काहीतरी हवंय. आणि जसं बघितलं मॅनेजरला दिले, मग मुलांनी काय केलं, सर्व हिऱ्याचं पॅकेट मुलं गेली आणि त्या मॅनेजरला जोरात धक्का मारून हात मारून सगळे हिरे पाडले. आता घेते इथे छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे रंग नवे या कार्यक्रमात। आपण काय ऐकत होतो ब्रेक पूर्वी? दादांनी हिऱ्याच्या पुड्या मॅनेजरला दिलेल्या मुलांनी पाहिलं आणि दादा तर निघून गेले म्हटल्यावर मुलांनी काय केलं, मॅनेजरला दिला धक्का आणि हात मारला। त्यामुळे काय झाले, सगळे हिरे खाली पडले आणि जसे हिरे पडले तसे एक एक हिरा शोधणं आता किती अवघड असतं तुम्हाला पण माहित आहे। मग मुलांनी काय केलं असेल, जितके हिरे हातात येतील तेवढे हिरे मुठीत घेतले की इतके हिरे बस होतील। कारण प्रत्येकाने ठरवलं होतं की मला अंगठी हवी, कोण म्हणतंय मला बक्कल हवाय, कोणी म्हणतंय मला बांगडी हवी, आणि मग त्यांच्या मनात आलं की एवढं पुरेसं आहे, यात होऊन जाईल, माझं बक्कल बनेल, माझी अंगठी बनेल आणि बांगडी बनवण्यासाठी इतकं पुरेसं आहे। आणि मग तेवढे हिरे घेऊन मुलं गेली पळून। मुलांना काय माहिती हिऱ्यांची किंमत किंवा हिरा किती मौल्यवान असतो ते? मुलं ती घेऊन गेली। मुलं तर इनोसेंट असतात ना, त्यांना ते व्हॅल्यू नसते माहिती, त्यांना फक्त माहिती असं हा हे हिरे आणि हे मस्त, ह्याचं छान छान बनतं, त्यामुळे त्यांनी काय केलं आपणही बनवूया म्हणून ते घेऊन गेले। मॅनेजर दादांकडे गेला आणि दादा लेखराज यांना म्हणाला, दादा मुलांनी आज खूप मस्ती केली आहे, सगळे हिरे पाडले आणि जितके हातात येतील तेवढे हिरे घेऊन मुलं पळून गेली। दादा म्हणाले, काय हरकत नाही, तुम्ही निश्चिंत रहा, मी ते हिरे मुलांकडून घेईन काढून। मग दादा जेव्हा घरी आले तेव्हा मुलांना म्हणाले, हे बघा मुलांनो, आज तुमच्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे, तुम्हाला काय पाहिजे? मग काय? मग मुलगी म्हणाली, मला ते बक्कल पाहिजे। दादा म्हणाले, बरं ठीक आहे, तुझ्याजवळ किती हिरे आहेत? मग मुलगी म्हणाली, माझ्याकडे 15 हिरे आहेत। त्यावर दादा म्हणाले, 15 हिऱ्यांमध्ये थोडे बक्कल बनत, त्यासाठी तर 25 हिरे लागतात। मग तू मला दे ते हिरे, मी तुला 25 हिऱ्यांचा बक्कल बनवून देईन। असं म्हणून मुलीकडून ते 15 हिरे घेतले। मग मुलाला विचारलं, तुला काय पाहिजे? त्यावर मुलगा म्हणाला, मला अंगठी पाहिजे। तुझ्याजवळ किती हिरे आहेत? मुलगाही म्हणाला, माझ्याकडे इतके इतके आहेत। त्यावर दादा म्हणाले, मी तुला खूप छान अशी अंगठी बनवून देईन, तुझ्याजवळ जे हिरे आहेत ते दे मला। असं म्हणून मुलाकडूनही हिरे घेतले। मग तिसऱ्या मुलीकडून पण अशाच पद्धतीने दादांनी हिरे घेतले। अशा प्रकारे दादा लेखराज कधीच मुलांवर रागावत नव्हते, ते युक्ती वापरून मुलांना समजवायचे। म्हणजे काय, मुलंही खुश आणि दादांचं काम पण व्हायचं। असे होते दादा लेखराज। अजून काही गोष्टी ऐकूयात। एकदा दादा बाहेरून कुठून येत होते आणि मुलं खूप मस्ती करत होती, खूप घरात गोंधळ चालू होता। तेव्हा दादांच्या धर्मपत्नी जेवण बनवत होत्या, त्या चपात्या करत होत्या, हातात बेलण होतं। मग खूप मस्ती करतायत म्हणून त्यांनी त्यांच्या हातातलं बेलण दाखवलं मुलांना व म्हणाल्या, आता एक एक सर्वांना बसणार आहे, किती मस्ती करताय तुम्ही लोक। दादा दुरून येत होते, जसे दादांनी बघितले दादा म्हणाले, चला मुलांनो तयारी करा, आपण फिरायला जाऊया, या तयार होऊन आणि बसा गाडीत। असं म्हणून दादा आपल्या धर्मपत्नी यशोदा यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आज तू जे मुलांना असं बेलन दाखवलंस, परत पुढे असं कधीच मुलांना बेलन दाखवू नकोस। त्यावर त्या म्हणाल्या, खूप गोंधळ घालत होते ना, खूपच मस्ती करत होते आणि म्हणून मी असं केलं। त्यावर दादा लेखराज म्हणाले, आज तू त्यांना बेलन दाखवलंस, पण पुढे जाऊन ते आपसात एकमेकांना बेलन दाखवतील, मग हे संस्कार कोण घडवतंय? म्हणून आपण आपल्या मुलांमध्ये असे संस्कार नाही टाकले पाहिजेत असे दादांचे विचार होते. घेते एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप उन्हें कहते हैं रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण काय ऐकत होतो की घरामध्ये मुलं एकदा खूप गोंधळ घालत होती, खूप मस्ती चालली होती। मग दादांच्या धर्मपत्नी ह्या चपात्या बनवत होत्या, त्यांच्या हातात बेलन होतं। त्यांनी ते बेलन दाखवून म्हणाले, आता एकेकाला हे बसणार आहे, खूप मस्ती करतात सगळे। आणि हे ऐकून मग दादा काय म्हणाले, मुलांना चला आपण फिरायला जाऊया, तयार होऊन या, गाडीत बसा। आणि तोवर त्यांनी धर्मपत्नीला काय विचारले की तू असं बेलन दाखवत होतीस, आता इथून पुढे असं कधीच करू नकोस, कारण तू फक्त त्यांना दाखवलंस पण ते आपसात एकमेकांना दाखवतील, मग हे संस्कार कोण घडवते? असे दादांचे विचार होते की संस्कार पण खूप चांगले मुलांना दिले पाहिजेत। मुलं सगळं आई वडिलांना बघूनच शिकत असतात, तेव्हा यापुढे कधीच असे बेलन दाखवू नकोस। मारणे तर दूर, पण असं दाखवणं पण बरोबर नाही, कारण तू फक्त दाखवलेस, मुलं फक्त दाखवणार नाहीत, ते आपसात त्याचा प्रयोग करतील। आणि म्हणून असे संस्कार आपल्या मुलांमध्ये नको व्हायला, आणि म्हणून असे वागायचे। तर अशा पद्धतीची दादांची विचारसरणी होती। आणि म्हणूनच जेव्हा कलकत्त्याहून बिझनेस वाइंड अप करायचा असा विचार करून ते सगळा हिशेब करत होते, तेवढ्यात त्यांना टेलिग्राम आलं हैदराबादहून की दादांचे काका जे होते ना ते खूप आजारी होते, ज्यांचं आपण म्हटलं ना ऐकलंय मागच्या भागात हिस्ट्रीमध्ये की त्यांचं किराण्याचं दुकान होतं, वडील गेल्यानंतर दादा त्यांच्या सोबतच राहायचे, ते दादा हैदराबादला होते, त्यांचा टेलिग्राम आला होता की ते खूप आजारी आहेत। आणि त्यांची शेवटची इच्छा होती दादा लेखराज यांना बघायची। आणि का अशी इच्छा होती, तर त्यांचे काका खूप मोठे व्यापारी होते आणि खूप संपत्ती होती त्यांच्याजवळ, आणि त्यांना मुलं नव्हती, त्यामुळे काकांना असं वाटलं माझ्यानंतर इतक्या साऱ्या संपत्तीचं काय, त्यापेक्षा हे चांगलं आहे की हे सगळं मी विल करून लखीराज बाबूला देऊन टाकेन, तो त्या संपत्तीचा सदुपयोग करेल, दान पुण्य करेल माझ्यानंतर। आणि म्हणून काका त्यांची आठवण करत होते। मग टेलिग्राम आल्यावर लगेचच दादांनी तिथले सर्व पार्टनरवर सोपवलं आणि म्हणाले, जो हिशेब कराल त्यावर मला विश्वास आहे, मी एक पण प्रश्न नाही करणार, मी आता निघत आहे हैदराबादला जाण्यासाठी। अशा प्रकारे सर्व पार्टनरवर सोपवून दादा लेखराज तेथून निघाले। आणि जेव्हा हैदराबादला पोहोचले, तेव्हा जसे दादा लेखराज तेथे पोहोचले, तोवर त्यांच्या काकांनी देहत्याग केला होता। आणि जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा पाहिले की काकांची बॉडी ठेवलेली आहे, तेथे जाऊन ते बसले आणि जसे काकांच्या शरीराकडे पाहत होते, तेव्हा पुन्हा ते ध्यानाच्या अवस्थेत गेले आणि त्यांना पूर्ण साक्षात्कार झाला की आत्मा कशी शरीरातून निघून जाते। आत्म्याचा साक्षात्कार झाला की आत्म्याचं निवासस्थान भ्रुकुटीच्या मध्यात आहे, माथ्यावर, दोन भुवयांच्या मध्ये, आणि तेथून शरीरातून निघून जाण्यापूर्वी आत्मा प्रत्येक इंद्रियांचा निरोप घेत आहे। तेव्हा भ्रुकुटीकडून पायापर्यंत जाते आत्मा आणि तेथून प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेत घेत पुन्हा भ्रुकुटीच्या मध्यभागी येते आणि शेवटी तेथून आत्मा निघून जाते। आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण कोणी मनुष्य देहत्याग करतो, तेव्हा सगळ्यात पहिले पाय थंड पडतात, जेथून आत्मा निरोप घेत घेत येते तो भाग थंड पडत जातो आणि सगळ्यात शेवटी मग मस्तक थंड पडते। आणि म्हणून पूर्वीच्या काही डॉक्टर्स नव्हते ना, जेव्हा तेव्हा कसे समजायचे की व्यक्ती जिवंत आहे की त्याने प्राण सोडले? तर त्याच्यासाठी काय करायचे ऐकूयात आपण पण पुढच्या भागात. आता इथेच थांबत आहे.